गावे को जापे दुसे दूर, गावे को विखे हादराह दूर, कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देदा देले दे थक पाही, जुगा जुगंतर खाही खाही, हुक्मी हुक्म चलाई राहु, नानक विगसे विप्रवाहु, साचा साहिब साच नाई, पाख्या पाहु अपारु, आख्य है मंग है देह देह, दात करी दातार,